0: Ya, Maja King. Oh, Maja King. घरी नाही जायचं का?
1: मी तुझी घर जाने जी घर मी छान मत चालू.